0: संग बाय
1: नम
0: संग भोगे नम संग सुजोगे नम संग गमे नम सासुर नम संग जाते नम संग पात अदे संग देसंग नम संग वेश नमो सर्व काले नमो सर्व दयाले नमो सर्व कापे नमो सर्व तापे
1: नमो
0: सस देवे नम संग भेव नमो सर्व गौने नमो सर्व गौने
1: नमो
0: काल काले नम सस्याले नम संग जरारंग नम संकेतारंग
1: नमो सर्व दे नमो सब
0: नम संग साके नम संग निर्वाके नम संग अनंत नम संग महंत
1: नमो
0: सर्व सोखं नमो सर्व पोखं
1: नमो सर्व कर्ता।